0: दिस इज आकाशवाणी द न्यूज रेड बाय अभिषेक मुखोपाध्याय। प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी विल होल्ड बायलैटरल टॉक्स विद प्रेसिडेंट ऑफ उज़्बेकिस्तान शफकात मिर्ज़ियोयेव इन ताशकेंट टुडे। The two leaders will review cooperation in trade and investment, defense, digital connectivity, energy, education and people-to-people domains at the presidential palace. We have more from a correspondent.
1: Today, Prime Minister Narendra Modi will first attend a yoga program organized by Yoga Federation of Uzbekistan, and after that, he will directly go to the palace of Uzbekistan President Shavkat Mirziyoyev, where both the leaders will participate in bilateral talks. The leaders will review cooperation in the areas of trade and investment, defense, digital connectivity, energy, education, and people-to-people relations. Cooperation between the two countries is continuously increasing in the field of defense, but both the countries will focus on mining, especially rare earth minerals, metals like gold, other useful minerals. Besides this, the field of medicine, agriculture and skill development, as well as finding new avenues of connectivity, can be focus of discussion between the two leaders. Sushil Chandra Tiwari, Akashwani News, Tashkent.
0: Prime Minister Narendra Modi will share his thoughts with the people of the country and abroad in the Mann Ki Baat program on Akashvani at 11 a.m. today. It will be the 137th episode of the monthly radio program. The program will be broadcast across the entire Akashvani and Doordarshan network, the AIR News website and the news on AIR mobile app. It will also be live streamed on the YouTube channels of AIR News, DD News, the PMO and the Minister of Information and Broadcasting. Akashvani will broadcast the program in regional languages immediately after the Hindi broadcast. Nepal government has issued fresh alert for flood in Bhote Koshi River and urged residents living along the river to remain cautious. National Disaster Risk Reduction and Management Authority has reported an increased flood flow in the river. Rasuwa District Administration has advised people in areas near the Bhote Koshi River in Rasuwa, Nuwakot and Dharding districts to exercise caution. It said further updates will be provided as more information becomes available. The Bhote Koshi is a fast-flowing Himalayan river originating in Tibet. The warning comes after a recent flash flood caused widespread devastation in Rasuwa district. Nepal's flash flood death toll has risen to 675 as search and rescue operations continue amid renewed rainfall and fears of further flooding. Nearly 2,400 people remain missing, including at least 320 foreign nationals. More than 4,400 people have been rescued or evacuated, including 261 foreign tourists who had lost contact. Nepal police reported the 675 bodies have been recovered from 8 districts, with the highest numbers reported in Chitwan, Nawalparasi East and Nawalparasi West. The External Affairs Ministry has said that 108 Indian nationals have been rescued so far in Nepal following flash floods tragedy on Wednesday. In a social media post, External Affairs Ministry spokesperson Randhir Jaiswal said that the contact was re-established with around 50 Indian nationals who were earlier uncontactable. The ministry said 275 Indian nationals are reportedly missing and around 128 people of Indian origin holding other nationalities also remain missing. As per local government source, 598 Indian nationals crossed into Nepal from China in the last 2 days. Meanwhile, 900 Indian nationals who are yet to depart from China are safe, and Indian embassy in Beijing is in touch with them directly or through the local government. Government of India has offered the National Disaster Response Force to support Nepal's search and rescue efforts and also mobilized immediate humanitarian assistance. Rashtriya Swayamsevak Sangh RSS Chief Mohan Bhagwat has said that a Hindu who believes Muslims should have no place in India ceases to be a Hindu, asserting that Hindutva recognizes the dignity of every human being and accepts different paths to the same truth. Speaking at the One World, One Humanity Faith Leaders Conference in New York, Mr. Bhagwat recalled a question posed to him by Muslims during a lecture series in Delhi in 2018, where he answered the same. In women's cricket, India will begin the T20 Asia Cup campaign against Thailand today at Dubai International Cricket Stadium. The match will start at 8:30 p.m. Indian time. And that is the end of this news bulletin.
2: आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2036 ऑलिम्पिकच्या तयारीसाठी 5 ते 15 वयोगटातील क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं प्रतिपादन. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची मंत्री अशोक उईके यांची माहिती. महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड दरम्यान T20 आशिया चषक सामना आणि नेपाळच्या पुरात अडकलेले राज्यातले 404 नागरिक सुरक्षित. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून 2036 ऑलिम्पिकमध्ये भारताचा सहभाग आणि पदकांची संख्या वाढवण्यासाठी लहान वयापासूनच क्रीडा प्रतिभा शोधण्याची गरज केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात आयोजित विशेष टपाल पाकिटाच्या प्रकाशन सोहळ्यात ते काल बोलत होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या विषयावर हे विशेष पाकिट प्रकाशित करण्यात आलं. यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले,
3: 5 ते 15 वयोगटातल्या मुलांना आता आपल्याला त्या त्या खेळातली मुलं ही शोधली पाहिजेत. कुठल्या खेळात कुठला खेळाडू आता प्रावीण्य पुढच्या काळामध्ये मिळू शकतो, तो देशाला पदक मिळवून देऊ शकतो, अशा मुलांची तयारी आपल्याला पुढच्या काळामध्ये करून घ्यायची. आणि की आपण नेहमी पाहतो की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये खंत नेहमीची आहे की आपण ऑलिम्पिकच्या ज्यावेळेस पदक तक्ता पाहतो त्यावेळेला आपण वर्णन आपण खालणं पाहतो. आपल्याला ही एक शोकांतिक आहे. म्हणून ऑलिम्पिकमध्ये अधिकाधिक क्रीडा प्रकारांमध्ये आपला देश कसा सहभागी होईल याचा विचार आपण केला पाहिजे. आणि खरं तर ऑलिम्पिकमध्ये पदकांची जर आपण मालिका पाहिली, मागच्या काळामध्ये आपण राष्ट्रकुल गेम्स असतील, नॅशनल गेम्स, एशियन गेम्स असतील किंवा किंबहुना ऑलिम्पिक असतील, या सगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये निश्चितपणे एक चांगली प्रगती आपल्या खेळाडूंनी मागच्या काही काळामध्ये केली आहे. आता मात्र एकच आहे की 2036 ऑलिम्पिक त्यासाठी या देशातल्या जास्तीत जास्त पदकांची संख्या आपल्याला कशी मिळवता येईल याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलं पाहिजे.
2: पुण्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राज्यातील हॉकी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मुरली अग्निस्वर, राजेंद्र जोशी, सलामत इराणी, फेलिक्स बर्नार्ड आणि मेघराज मूर्ती यांना राष्ट्रीय क्रीडा दिन पुरस्कार 2026 देऊन गौरवण्यात आलं. हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचं औचित्य साधून साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रत्नागिरीत काल खेलेगा भारत जितेगा भारत या संकल्पनेवर आधारित रन अँड राईड फेरी उत्साहात संपन्न झाली. नंदुरबार इथं आयोजित करण्यात आलेल्या मेजर ध्यानचंद चषक हॉकी क्रीडा स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपल्या विविध मागण्यांसाठी पुणे, नागपूर आणि नाशिक या 3 ठिकाणी आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी काल केली. यासंदर्भात काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. विद्यार्थ्यांना सर्व बाबी लेखी स्वरुपात मिळतील असं सांगत आंदोलन स्थगित करण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करणार असल्याचं मंत्री उईके यांनी काल सांगितलं होतं. मुंबई क्रिकेट असोसिएशन MCA परिसरातील 5 उपाहारगृहांचे अन्न परवाने निलंबित केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन FDAला खडसावलं आहे आणि त्यांचं परवाना निलंबन रद्द करून ही 5 उपाहारगृह पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सिप्ला कंपनीच्या पुण्यातल्या उत्पादन केंद्राचा औषध विक्री परवाना रद्द करणारा आदेशही FDAनं न्यायालयाच्या आदेशानुसार काल मागे घेतला. FDAनं मर्यादा ओलांडल्याचे आणि मनमानी पद्धतीने कारभार केल्याचे ताशेरे खंडपीठानं ओढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचा हा 137 भाग आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, AIR न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी बेवारस मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित ऍपचं सादरीकरण हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत केलं. याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
4: अज्ञात आणि बेवारस मृतदेहांची ओळख पटवणं हे गुन्ह्याची उकल होण्यासाठी अत्यंत आवश्यक मात्र खूपच आव्हानात्मक काम असतं. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संकल्पना रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मांडली. त्यातून रेड्स अर्थात रत्नागिरी ऍडव्हान्स डेटा इंटिग्रेटेड सिस्टीम हे ऍप्लिकेशन तयार करण्यात आलं. बेवारस मृतदेहांची माहिती त्यात एकत्रित संकलित केली जाते. संबंधित मृतदेहांची उपलब्ध छायाचित्र आणि इतर माहितीच्या आधारे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून चेहऱ्याची डिजिटल प्रतिकृती तयार केली जाते. चेहरा ओळखणं कठीण असलेल्या प्रकरणांमध्येही उपलब्ध माहितीच्या आधारे संभाव्य चेहरा तयार केला जातो. बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी चेहऱ्याची 108 विविध रूपं तयार करून तांत्रिक पद्धतीने शोध घेतला जातो. या ऍपच्या माध्यमातून आतापर्यंत 21 मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलं असून 11 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणंही शक्य झालंय. या उपक्रमाची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
2: हिंदुत्व हे प्रत्येक मानवाच्या प्रतिष्ठेचा आदर करतं आणि एकाच सत्यापर्यंत पोहोचण्याचे विविध मार्ग स्वीकारतं असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. ते काल अमेरिकेत न्यूयॉर्क इथं आयोजित एक जग एक मानवता या विषयावरील धर्मगुरूंच्या परिषदेत बोलत होते. मराठा आरक्षणाकरता मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं विविध मागण्यांसाठी कालपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन करायचा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ सांगलीत मराठा समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलखोल आंदोलन सुरू केलं. ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणाच्या लढाईसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही 1 सप्टेंबर रोजी मुंबईकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. पुण्याच्या आंतरराष्ट्रीय रायफल नेमबाज आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या पूजा घाटकर यांची जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय 10 मीटर रायफल नेमबाजी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड दरम्यानचा T20 आशिया चषक सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8:30 सुरू होईल. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करेल तर स्मृती मानधना उपकर्णधार असेल. दुखापतग्रस्त जेमिमा रॉड्रिक्सच्या जागी प्रतिका रावलचा संघात समावेश करण्यात आला आहे. थायलंडनं

28 तारखेला चीनवर विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात केली. नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरात झालेल्या मृत्यूंची संख्या 675 वर पोहोचली आहे. 2400 जण अजूनही बेपत्ता असून त्यातल्या 320 परदेशी पर्यटकांपैकी 261 जणांचा संपर्क अद्याप होऊ शकलेला नाही. पुरात अडकलेले राज्यातले नागरिक आणि पर्यटकांच्या मदतीसाठी विविध पातळीवर शासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत असून सर्वजण सुरक्षितपणे त्यांच्या गावी परत पोहोचण्याकरता सतर्कतेनं योग्य नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सागा इथून राज्यातले 41 जण काल परतले असून 106 जण नागपूरला आज पोहोचत आहेत. 143 नागरिक राज्यात सुरक्षितपणे परतीच्या मार्गावर असून मुंबई पुणे अहिल्यानगरच्या 45 पर्यटकांचा एक गट काल भारतात आला. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार राज्यातील 404 नागरिक सुरक्षित असून 338 नागरिकांशी संपर्क झाला आहे. अन्य 8 नागरिकांविषयीची माहिती एका ऑनलाईन लिंकद्वारे मिळाली, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. रत्नागिरी तालुक्यातल्या खानू इथले माजी नौसैनिक पत्रकार आणि खानूचे माजी सरपंच अरुण आठलिये यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 8 खानू इथं अंत्यसंस्कार केले जातील. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी पूर्णवेळ कार्यकर्ते डॉ श्रीपाद ढेकणे यांचं काल पुण्यात कर्करोगानं निधन झालं. ते 61 वर्षांचे होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 महाराष्ट्राच्या सुकाणू समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2036 ऑलिम्पिकच्या तयारीसाठी 5 ते 15 वयोगटातील क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं प्रतिपादन. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची मंत्री अशोक उईके यांची माहिती. महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड दरम्यान T20 आशिया चषक सामना आणि नेपाळच्या पुरात अडकलेले राज्यातले 404 नागरिक सुरक्षित. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार, 100° एक मेगाहर्ट्झ वर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। आणि आज FM गोल्ड वाहिनीच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मी रेणुका मुळे। एका गाण्याने आजच्या या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत आणि त्यानंतर ठीक 10:05 तुम्ही ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद। ऐकत रहा FM गोल्ड 100° एक मेगाहर्ट्झ।

0: आणि आता वेळ होती आहे प्रायोजित कार्यक्रमाची. प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद.
1: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: आज आपण जी केस बघणार आहोत ती 51 वर्षाच्या या महिलेची आहे ज्यांना ब्रेन ट्युमर होता आणि त्यामध्ये कॅन्सर सुद्धा झालेला होता. रेडिएशन आणि केमो दोन्ही चालू होत्या पण हवा तसा रिझल्ट त्यांना मिळत नव्हता. म्हणून त्या ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आल्या. तर आपण त्यांना आयुर्वेदानुसार काय ट्रीटमेंट दिली आणि यांची केस नेमकी काय होती?
3: कसे माहितीये का की या लेडीच्या बाबतीत बघायला गेलं तर साधारण एक 1.5-2 वर्षापूर्वी त्यांना पहिल्यांदा सिम्पटम्स डिटेक्ट झाले होते. म्हणजे डोकं दुखायला लागलं होतं, चक्कर आली, डोळ्यावर प्रेशर यायचं, बरोबर. मग त्यावेळेला त्यांनी टेस्ट केली तर लक्षात आलं की ट्युमर आहे. मग ट्युमर आहे चेक केल्यावर कळलं कॅन्सरचं आहे. आता ज्यावेळेला सिम्पटम्स यायला लागतात तेव्हा तो ट्युमर मोठा झालेला असतो. मग त्यावेळेला सर्जरी करणं गरजेचं होतं. मग सर्जरी केली गेली, त्याच्यानंतर मग रेडिएशन दिलं गेलं, किमो दिले गेले आणि नॉर्मल झाले एकदम. आता नॉर्मल झाल्या त्यानंतर साधारण 1.5 वर्ष गेलं आणि परत नवीन गाठ क्रिएट झाली. म्हणजे त्यांना जर रेग्युलर जे काही चेकअप होतं त्यामध्ये जेव्हा चेकअप केलं त्या लक्षात आलं अरे परत ट्युमर झाला आणि परत कॅन्सरच आहे. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे इथे की म्हणजे आयुर्वेदामध्ये नेहमी सांगितलेलं आहे की तुम्ही नुसते सिम्पटम ट्रीट करू नका तर रूट कॉज ट्रीट करा. मग आता यांच्या बाबतीत कसं आहे की बाबा तुम्ही ट्युमर झाला होता त्यामुळे म्हणजे त्यांना चक्कर येत होती किंवा डोळ्यावर प्रेशर येत होतं किंवा इतर काही गोष्टी होत होत्या, बरोबर ना. त्याच्यासाठी काय म्हणजे शरीर थोडंसं लूज पडायला लागलं होतं, त्याच्यासाठी तुम्ही काय केलं तो ट्युमर काढून टाकला. त्याच्यानंतर बाबा इतर ठिकाणी काही पसरलेलं असेल या हिशोबाने रेडिएशन देऊन जाळून टाकलं, किमो देऊन जाळून टाकलं. पण ट्युमर निर्माण होण्यासाठी जी परिस्थिती शरीरामध्ये निर्माण झाली होती त्या रूट कॉजवर मात्र कुठल्याही प्रकारचं काही काम केलं गेलं नाही.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, मणक्याचे आजार, या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे. या शिबिरात सर्व आजारांवर शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025.
3: कसे आयुर्वेदानुसार आम्ही विचार करताना एनर्जी लेवलचा विचार करतो किंवा कुठली गोष्ट वातपित्त कफामध्ये कॅल्क्युलेट करतो. म्हणजे शरीरामध्ये वाताचा आणि कफाचा जर का इम्बॅलन्स झाला तर अशा प्रकारे गाठी निर्माण होतात. आता बेसिकली जर का मॉडर्नपणे पण बघितलं तर ह्याच गोष्टी फक्त केमिकल लेवलला बोलल्या जातात की शरीरामध्ये केमिकल चेंजेस होतात. या केमिकल चेंजेसमुळे जो काही तुमच्या सेलचा डीएनए असतो तो चेंज होतो आणि त्याच्यामुळे म्युटेशन वाढतं आणि एक्सेस ग्रोथ व्हायला सुरुवात होते, बरोबर. म्हणजे शेवटी शरीरामध्ये कुठेतरी केमिकल किंवा एनर्जी इम्बॅलन्स, बरोबर ना, आपण दोन्ही म्हणू म्हणजे एनर्जी इम्बॅलन्स म्हणजे केमिकल इम्बॅलन्स झालेला असतो. तर ह्याच्यासाठी कुठेतरी खाण्यापिण्याच्या सवयी, बरोबर की नाही, किंवा कुठेतरी तुमच्या म्हणजे लाईफस्टाईलच्या सवयी, बरोबर ना, ह्या सगळ्याच गोष्टी कुठेतरी तुम्हाला कारणीभूत असतात. मग त्यामुळे बाबा हे आलं का किंवा शरीरामध्ये वाताचा आणि कफाचा इम्बॅलन्स का झाला याच्या मागची कारणं काय हे जर का व्यवस्थित आधीच बघितलं गेलं असतं तर परत ट्युमर आला नसता. तर त्यांच्या बाबतीत आपण तेच केलं की ट्युमर वाढण्यासाठी कारण काय होतं, वात आणि कफाचा इम्बॅलन्स झालेला होता आणि तो बॅलन्स करायला आपण सुरुवात केली. त्याच्यासाठी आयुर्वेदिक काही मेडिसिन असतात, त्यासाठी आयुर्वेदा पंचकर्म चिकित्सा सांगितलेले आहेत. तर त्या आपण सायमल्टेनियसली द्यायला सुरुवात केल्यानंतर त्या ट्युमरची ग्रोथ पण थांबली आणि हळूहळू तो ट्युमर काय व्हायला लागला, कमी व्हायला लागला. म्हणजे जर का त्यांनी म्हणजे आयुर्वेदाचं घेतलं नसतं तर कदाचित तो ट्युमर परत वाढून ऑपरेशन करायची पाळी आली असती. तर त्यामुळे कसं आहे माहिती ना की कुठल्याही शास्त्राचे लिमिटेशन समजून घेतले गेले पाहिजेत आणि एखादी म्हणजे आजार आपल्याला आहे तर आपल्याला काय होलिस्टिक ट्रीटमेंट घेतली पाहिजे याचा जर का सारासार विचार करून जर का तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच कॅन्सरवर विजय मिळवता येतो. पण जर का तुम्ही नुसतीच एक सुरी ट्रीटमेंट करत राहिला तर कधी कधी कॉम्प्लिकेशन्स वाढत जाऊन जीवावर बेतण्याची सुद्धा शक्यता असते.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, मणक्याचे आजार, या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे. या शिबिरात सर्व आजारांवर शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.

0: गोल्ड, खरा सोना।
1: 100.1 मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वाहिनी तुम्ही ऐकताय आणि प्रायोजित कार्यक्रमानंतर आपल्या नेहमीच्या मनस्पर्शी कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मी रेणुका मुळे। एका छानछा गाण्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि गाण्यानंतर आजच्या या आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमाचा विषय काय आहे त्याबद्दल बोलूया।

या लाडक्या मुलांनो, दशरथ पुजारी यांचं संगीत आज त्यांच्याशी जोडलेला हा दिवस आहे, त्यांचा जन्मदिवस आहे आजचा. त्यामुळे त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांनी आपण कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. मधुकर जोशी यांची रचना आहे. आणि नेहमी असं म्हटलं जातं की लहान मुलं ही कोणत्याही देशाचं भविष्य असल्यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार होणं किंवा उत्तम रीतीने प्रत्येक पिढी घडवणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि या लहान मुलांनी नेमका कोणता आदर्श समोर ठेवावा, कसं वागावं यावर या गीताच्या माध्यमातून

लक्ष्य केलं गेलंय. खरं तर अशी अनेक गाणी आपण ऐकत असतो ज्यातून जीवनाशी निगडीत एखादा महत्त्वाचा संदेश म्हणा किंवा प्रेरणा किंवा मग आपला दृष्टिकोन एखाद्या संदर्भात कसा असायला हवा, कसं आपली वागणूक असायला हवी, वर्तन असायला हवं याविषयी मार्गदर्शन शिकवण मिळत असते, छान एखादा सकारात्मक संदेश मिळत असतो. आणि गाण्याच्या माध्यमातून अशा पद्धतीने एखाद्या गोष्टीवर जेव्हा भाष्य केलं जातं तर मला वाटतं ती गोष्ट चटकन आपल्यापर्यंत पोहोचते, अपील होते किंवा फार बोजड होत नाही. तेव्हा आजच्या आपल्या या कार्यक्रमात अशाच काही गाण्यांचा आपण आस्वाद घेणार आहोत ज्यामध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल अतिशय साध्या सोप्या पद्धतीने भाष्य केलं गेलं आहे. तुम्हाला सुद्धा आजच्या संकल्पनेशी जोडलेलं एखादं गाणं ऐकायचं असेल, काही या संदर्भात सांगायचं असेल, जरूर माझ्यापर्यंत दूरध्वनीच्या माध्यमातून तुम्ही तुमचे विचार पोचवू शकता. त्यासाठी आपले क्रमांक आहेत 4515-4137 4515-4135, एसटीडी कोड आहे आपला 022.

0: मंडळी, गाण्यांमधून मिळणारा संदेश किंवा शिकवण, मार्गदर्शन असं काही म्हटल्यानंतर मला वाटतं पटकन डोळ्यासमोर एक गोष्ट येतात, ती म्हणजे भारुडं आपल्या लक्षात येतात. विशेषतः संत एकनाथांनी जी भारुडं रचली होती, अनेक वेगवेगळ्या विषयांवरती त्यावर त्या भारुडांच्या माध्यमातून भाष्य झालं आहे आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा या भारुडांच्या माध्यमातून साध्य केल्या गेल्या. मग ते आध्यात्मिक उद्बोधन असो, समाज प्रबोधन असो, लोकरंजन असो, थोडक्यात तत्वज्ञान, धार्मिक आणि नैतिक तत्वज्ञान या भारुडांच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीरित्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं.
1: सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा हा डोंगर, आडवा हा डोंगर, आडवा हा डोंगर.

0: रिंकू तावला तम घाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण चालिला अरविंदू तावला
1: महाराज
0: अरविंदू तावला देवा रे देवा आता काय मी करू मनुष्य इंगळी अति दारुण
1: हा हा म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही दारुण म्हणजे भयंकर
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांदळ भयंकर
1: आणि मांदळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीनं
0: ए गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
0: कोणाचाही संबंध नाही तिनं म्हणजे त्या इंगळीनं
1: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा
1: विंचू अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरविंद सावला
1: महाराज
0: अरविंद सावला देवा रे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ या विंचवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झर झरा अरविंद सावला
1: महाराज
0: अरविंद सावला महाराज

0: చాలా థాంక్స్ అయ్యాయో అరవింతుతావుల అరవింతుతావుల అరవింతుతావుల హో సత్య అవతారా ఏమున
1: అలాగా
0: सत्य उतार्या येऊन अवघा सारीला समोगुण
1: बर झालं
0: किंचित राहिले फुण फुण
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
2: संत एकनाथांची ही रचना आता तुम्ही ऐकलीत एफ एम गोल्ड वाहिनीवर। आणि मंडळी, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात, आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये असे काही क्षण येत असतात किंवा अशा काही कठीण प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागतं की काही वेळा त्यातून बाहेर येणं खूप कठीण आहे असं वाटायला लागतं, किंवा पुन्हा यातनं उभारी घेणं आपल्याला शक्य होईल की नाही असा एक प्रश्न पडतो कधीकधी। पण याच वेळी आपलं मनोधैर्य वाढवणाऱ्या काही गोष्टी कानावर पडल्या किंवा खंबीर भक्कम पाठिंबा जर आपल्याला त्यावेळी मिळाला, तर मग या गोष्टी अशा काही जादू करून जातात की एक गोष्ट आपण नेहमी ऐकत असतो, फिनिक्स पक्षाची गोष्ट, ती गोष्ट ते सगळं ना घडतं वास्तवात। म्हणजे जर तुम्ही सुद्धा थोडंसं मागे वळून पाहिलं तर असे अनेक प्रसंग डोळ्यासमोर तरळून जातील। आपण प्रत्येकाने नक्की अशा गोष्टी कधी ना कधी अनुभवलेल्या असतात आणि अशा गोष्टी अनुभवलेल्या असल्यामुळेच कदाचित खंबीर आधार देणाऱ्या शब्दांचं महत्त्व काय आहे याचीसुद्धा आपल्या प्रत्येकाला कल्पना असेल।

श्रोत्यो, आजच्या आपल्या कार्यक्रमाची संकल्पना मी तुम्हाला सांगितलेली आहे. अशी गाणी आज आपण आपल्या कार्यक्रमात ऐकतोय ज्यातून काहीतरी बोध मिळतो, प्रेरणा मिळते किंवा काही मार्गदर्शन मिळतं. तुम्हाला सुद्धा या पठडीत बसणारं एखादं गाणं ऐकायचं असेल, त्या संदर्भात काही सांगायचं असेल, जरूर दूरध्वनीच्या माध्यमातून तुम्ही ते माझ्यापर्यंत पोचवू शकता. क्रमांक एकदा सांगते, 45-15-41-34, 45-15-41-35. STD कोड आहे आपला 022. आणि यानंतर जे गाणं मी ऐकवणार आहे तुम्हाला, ते सुद्धा आपल्या श्रोत्यांनीच माझ्यापर्यंत पोहोचवलेलं गाणं आहे. त्याचा आनंद घेऊया आणि कार्यक्रमात आपल्या पुढच्या ज्या गप्पा आहेत त्या त्यानंतर सुरू ठेवूया.

FM गोल्ड वाहिनीवर मनस्पर्शी कार्यक्रम तुम्ही ऐकताय रेणुका मुळे सोबत. काही महत्त्वाचा संदेश देणारी गाणी किंवा प्रेरणादायी गाणी त्यांचा समावेश आज आपण करतोय आपल्या या कार्यक्रमात. आणि त्या संदर्भात बोलत असताना थोडंसं जर आपण मागे इतिहासात गेलो तर एक काळ असा होता जेव्हा आपला देश गुलामगिरीत अडकलेला होता. इंग्रजांची जी जुलमी राजवट आहे ती आपल्याला मान्य करावी लागलेली होती. पण त्यावेळी आपल्याला या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सेनानी पुढे सरसावले. भले त्यांचे मार्ग वेगवेगळे होते, त्यांची पद्धत वेगवेगळी होती, पण ध्येय एकच होतं. आणि त्यासाठी जनजागृती करत संपूर्ण देशाला एकत्र आणायचं काम त्यांनी केलं. देशवासियांचं मनोधैर्य वाढवलं, त्यांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा दिली, हाक दिली गेली आणि संपूर्ण देश या लढ्यात एकत्र सहभागी झाला. याच संदर्भातलं एक अतिशय सुंदर गाणं आहे, लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटातलं. ऐकूया लगेचच FM गोल्ड 100 अंश 1 मेगाहर्ट्झवर.

मंडळी, सुरुवातीलाच जसं मी म्हटलं होतं की या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, मग प्रेरणा म्हणा, बोध म्हणा किंवा एखादा सकारात्मक संदेश म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी यातलं काही असो, गाण्यांच्या माध्यमातून जास्त प्रभावीपणे ते आपल्यापर्यंत पोचतं आणि तेही फारसं जड न होता. मग अगदी जीवनाविषयीचं तत्वज्ञान जरी असलं तरी मग ते या माध्यमातून साध्या सरळ सोप्या शब्दात आपल्यापर्यंत पोचतं, जसं या पुढच्या गाण्यामधून ते मांडलं गेलं आहे.

हाय नमस्कार, मी अभिज्ञा भावे. तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड, माझा आवडता चॅनल. मस्त मस्त गाणी आणि गप्पांची मेजवानी म्हणजे FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा

0: श्रोत्यांची साथीला मस्त गाणी, घराघरात आपली लाडकी, मुंबई आकाशवाणी। नमस्कार मंडळी, मी संकर्षण कराडे, तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा, आनंद घेत रहा।
1: 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वाहिनीवर मनस्पर्शी कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात रेणुका मुळे सोबत। आज आपण अशी काही गाणी आपल्या या कार्यक्रमासाठी निवडली होती ज्यामधून काही संदेश किंवा एखादं छानसं तत्वज्ञान पण सोप्या साध्या शब्दात आपल्यापर्यंत पोचलेलं आहे, आपल्याला काही मार्गदर्शन मिळालं आहे किंवा जीवनाविषयीची काही शिकवण, आपण कसं वागलं पाहिजे, आपली वर्तणूक कशी असली पाहिजे याबद्दलच्या गोष्टी अगदी सोप्या शब्दात त्या गाण्यांमधनं मांडल्या गेलेल्या आहेत। अशा गाण्यांची निवड आपण केलेली होती आणि भरभरून प्रतिसाद तुमचा लाभला। अजूनही अनेक फोन येत आहेत, अविनाश दिवेकर, किरण चौरे, विश्वास बोरकर, विलास अंबर्डेकर, सुहास पांडे, दीपा पालकर, हेमंत धोंडे, विजयंत चितळे, रुपाली भोसले, वसंत पारुंडेकर, ईश्वरदास शेट्टी, मीनल कुलकर्णी, संजय गांधी, या सगळ्या श्रोत्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला, खूप खूप मनापासून धन्यवाद। अजूनही जे फोन येत आहेत ती गाणी जर आपल्या पुढच्या कार्यक्रमात त्याचा समावेश करता आला तर मी जरूर प्रयत्न करीन। पण आज मात्र महिन्यातला शेवटचा रविवार आहे त्यामुळे आपण मनस्पर्शी कार्यक्रमात थोडंसं लवकर थांबणार आहोत। एक गाणं जाता जाता तुमच्यासाठी असणार आहे आणि त्या गाण्यानंतर ठीक 10:55 तुम्ही ऐकू शकाल मन की बात हा कार्यक्रम, ज्या माध्यमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधतील आणि मन की बात या कार्यक्रमानंतर असेल त्याचा संस्कृत अनुवाद। तेव्हा ऐकत रहा आपले पुढचे सगळेच कार्यक्रम आणि मन की बात आणि त्याचा संस्कृत अनुवाद यानंतर पुन्हा आपली भेट होईल आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये रंजक सफरमध्ये। ऐकत रहा FM गोल्ड प्रसारण सेवा।

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार, 100.1 मेगाहर्ट्स वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड प्रसारण सेवा। दुपारचे 12:09 झालेली आहे, तर रंजक सफर कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करतोय। आणि आजच्या रंजक सफरमध्ये पुन्हा एकदा मी रेणुकामुळे सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते।

श्रोतेहो, आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्याला एक छानसं नाव दिलं जातं. अगदी विचारपूर्वक आपले पालक आपल्यासाठी एखादं नाव ठरवतात. पण तुमच्यापैकी अनेकांना हा अनुभव आला असेल की होतं काय, अनेकांच्या बाबतीत, सगळ्यांच्याच बाबतीत होतं असं नाही, पण बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं की हळूहळू हे मूळ नाव मागे राहतं आणि दबक्या पावलांनी एखादं टोपण नाव पुढे येतं. आणि मग पुढे सुद्धा आपण कितीही मोठे झालो, शिक्षण पूर्ण झालंय, छान मोठ्या पदावर कुठेतरी कामाला आहोत, तरी सुद्धा घरच्यांसाठी, मित्रांसाठी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी तीच आपली ओळख असते. निश्चितच प्रेम असतं त्यामागे किंवा आपुलकी असते. मात्र होतं असं खरं, अर्थात हे झालं आपल्या बाबतीत, म्हणजे माणसांच्या बाबतीत. पण जसं माणसांच्या बाबतीत होतं, तसंच जगात काही प्रसिद्ध शहरं आहेत त्यांना सुद्धा असं एक वैशिष्ट्यपूर्ण नाव मिळालेलं आहे, किंवा वैशिष्ट्यपूर्ण नावांनी ती प्रसिद्ध झालेली आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्यांच्या मूळ नावा इतकीच या दुसऱ्या वैशिष्ट्यपूर्ण नावांनी सुद्धा ही ठिकाणं ओळखली जातात. जसं पिंक सिटी म्हणजे जयपूर. 1876 प्रिन्स ऑफ वेल्स भारत दौऱ्यावर जेव्हा आले होते तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शहरामधल्या सगळ्या ज्या वास्तू आहेत किंवा घरं आहेत ती एका विशिष्ट गुलाबी टेराकोटा रंगांनी रंगवली गेली होती. आणि तेव्हापासून हे नाव प्रचलित झालं, पिंक सिटी. किंवा ऑरेंज सिटी म्हणजे नागपूर, सिटी ऑफ लेक्स उदयपूर. तेव्हा अशाच काही ठिकाणांबद्दल आणि त्यांना हे वेगळं नाव का मिळालं, नेमकी कोणती कारणं आहेत त्यामागे, किंवा कोणत्या कारणाने त्यांची अशी एक ओळख निर्माण झाली, त्याविषयी आपण बोलणार आहोत आजच्या आपल्या रंजक सफर या कार्यक्रमामध्ये. जोडीला प्रश्नमंजुषा असेल, तुमचा सहभाग असेल, गाणी असतील वेगवेगळी. जसं पहिलं गाणं जे आपण कार्यक्रमातलं ऐकलं ते आपल्या मागच्या कार्यक्रमात त्या गाण्याची खूप जास्त फरमाईश झाली होती, म्हणून त्या गाण्याने आपण या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. अशीच वेगवेगळी गाणी असतील, प्रश्नमंजुषा असेल, आणि वेगवेगळ्या शहरांबद्दल ज्यांची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण झालेली आहे त्यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आजच्या आपल्या रंजक सफर कार्यक्रमात. जो कार्यक्रम तुम्ही ऐकताय रेणुका मुळेसोबत.

काही अशा ठिकाणांविषयी आज आपण बोलणार आहोत रंजक सफरमध्ये, जी ठिकाणं किंवा ती जी शहरं आहेत ती काही कारणांमुळे वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण नावांनी जगभरात प्रसिद्ध झालेली आहेत. मग तिथली काही खासियत असेल किंवा तिथला काही एखादा रंजक इतिहास असू शकतो, काहीही कारण असू शकतं. पण झालं आहे असं खरं, ज्यातलं पहिलं ठिकाण आहे द बिग ॲपल म्हणजेच न्यूयॉर्क शहर. या शहराला द सिटी दॅट नेवर स्लीप्स असं सुद्धा म्हटलं जातं, कारण सतत रस्ते गजबजलेले असतात, 24 तास रस्ते गजबजलेले असतात, त्यामुळे द सिटी दॅट नेवर स्लीप्स असंही नाव आहे. पण द बिग ॲपल का, म्हणजे सफरचंदाशी काही निगडीत आहे का, तर नाही. हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला होता 1920 मध्ये. एका क्रीडा पत्रकारांनी हा शब्द घोड्यांच्या शर्यतीचं वार्तांकन करण्यासाठी वापरला होता, कारण खूप मोठं बक्षीस असायचं या शर्यतीसाठी. आणि मग पुढे तिथल्या पर्यटन खात्यांनी हे नाव उचलून धरल्यामुळे न्यूयॉर्क शहर ओळखलं जायला लागलं द बिग ॲपल म्हणून. अशीच अजून जगभरातली काही शहरं जी वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात त्याविषयी आपण बोलणार आहोत. पण त्याआधी कार्यक्रमातला आपला पहिला प्रश्न, द इटर्नल सिटी म्हणजेच अमर शहर किंवा शाश्वत शहर. पुन्हा एकदा मी सांगते, द इटर्नल सिटी असं कोणत्या शहराबद्दल म्हटलं जातं किंवा अशी कोणत्या शहराची ओळख आहे, अर्थात आपल्या देशातलं नाही आहे, दुसऱ्या देशातलं हे अत्यंत प्रसिद्ध असं एक शहर आहे. सांगा मला आणि उत्तर देण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे, दूरध्वनीचं माध्यम आहे. क्रमांक एकदा सांगते, 45 15 41 34, 45 15 41 35. STD कोड आहे 022. कार्यक्रमातला पहिला प्रश्न, द इटर्नल सिटी अशी ओळख कोणत्या शहरांनी निर्माण केली आहे.

श्रोत्यांची साथीला मस्त गाणी घराघरात आपली लाडकी मुंबई आकाशवाणी। नमस्कार मंडळी, मी संकर्षण कराडे, तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा, आनंद घेत रहा।

एफ एम गोल्ड 100.1 MHz वर रंजक सफर कार्यक्रम तुम्ही ऐकताय रेणुका मुळेसोबत. जगातल्या काही सुप्रसिद्ध शहरांची एक वेगळी ओळखसुद्धा आहे आणि एका वेगळ्या नावानी ती ओळखली जातात किंवा आपल्याला परिचित आहेत, त्याविषयी आज आपण बोलतोय रंजक सफरमध्ये. एक प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की द इटर्नल सिटी असं कोणत्या शहराबद्दल म्हटलं जातं, त्याकडे आपण वळणार आहोत. पण त्याआधी पुढचं एक अतिशय सुप्रसिद्ध असं ठिकाण, सुप्रसिद्ध असं शहर जिथे आयफेल टॉवर पाहायला मिळतो, अर्थात फ्रान्सची राजधानी पॅरिस, द सिटी ऑफ लव्ह असं सुद्धा त्याबद्दल म्हटलं जातं. पण अजून एक त्याची ओळख म्हणजे सिटी ऑफ लाईट, अशी एक ओळख जी त्या शहराची निर्माण झालेली आहे, सिटी ऑफ लाईट्स. का बरं? तर दोन कारणं सांगितली जातात. पहिलं कारण आहे, 18व्या शतकात बाकी युरोपियन देशांच्या तुलनेत पॅरिस अनेक गोष्टीत अग्रेसर होतं, जसं ज्ञान, कला, नवनवीन विचार यांचं ते एक केंद्र बनलेलं होतं. आणि दुसरं एक जे कारण सांगितलं जातं की तिथली गुन्हेगारी रोखण्यासाठी खूप पूर्वी तिथल्या सम्राट जो होता, तिथला जो राजा होता, त्यांनी रात्रीच्या वेळी रस्त्यांवर हजारो गॅसचे दिवे लावले होते. त्यामुळे कारण थोडंसं बाजूला ठेवलं तर का कारण, ते खरं तर गुन्हेगारी रोखण्यासाठी म्हणून हे सगळे दिवे होते, पण तरीसुद्धा रात्रीच्या वेळी दिव्यांनी उजळून निघणारं असं हे पहिलं शहर असल्यामुळे त्याला म्हटलं जातं सिटी ऑफ लाईट्स, म्हणजेच प्रकाशाचं शहर.

आणि रंजक सफर कार्यक्रमात आता आपण वळणार आहोत कार्यक्रमातल्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तराकडे. द इटर्नल सिटी, शाश्वत शहर किंवा अमर शहर असं कोणत्या शहराबद्दल म्हटलं जातं हा प्रश्न होता, ज्याचं उत्तर आहे एक अत्यंत गौरवशाली इतिहास ज्याला लाभलेला आहे ते इटलीमधलं रोम शहर. प्राचीन काळी रोमन कवी जे होते किंवा लेखक इटलीमधले, त्यांनी या शहराबद्दल लिहिलं आहे की या जगामध्ये कितीही मोठे सम्राट आले गेले, कितीही साम्राज्य निर्माण झाली नष्ट झाली, तरी रोम शहर आणि त्याची संस्कृती कधीच मरणार नाही, ती कायम अमर राहील. म्हणूनच द इटर्नल सिटी किंवा अमर म्हणजेच शाश्वत शहर असं हे रोम. काही श्रोत्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे, पण ज्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे त्या श्रोत्यांची नावं आहेत दीपा पालकर, दीपाली विचारे, मिलिंद टिपणीस, मोरेश्वर धायमोडकर, अंकिता फाटक, संजय गांधी, मंगला शेठ, वंदना जोशी, गीतांजली आणि सुरेखा काणे. या सगळ्या श्रोत्यांनी बरोबर उत्तर दिलं आहे, खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि यानंतर अजून एक प्रश्न लगेचच तुमच्यासाठी. द पीस कॅपिटल ऑफ वर्ल्ड म्हणजेच शांततेची जागतिक राजधानी असं बिरूद मिरवणारं शहर कोणतं? पीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड असं बिरूद मिरवणारं शहर कोणतं सांगा मला. पुन्हा एकदा दूरध्वनी क्रमांक तुमच्यासाठी 45 15 41 34 45 15 41 35.

श्रोतेहो, सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाचा लपंडाव आपण सगळेच अनुभवतोय. छान प्रसन्न वातावरण आहे सगळीकडे. पण 12 महिने असं वातावरण आपल्याकडे नसतं, म्हणजे आपल्याला अनुभवायला मिळत नाही. प्रचंड उकाडा जाणवतो अनेक वेळा, आणि मग अशा वेळी थंडगार वाऱ्याची एखादी झुळूकसुद्धा इतकी छान वाटते, इतकी प्रसन्न वाटते. मात्र आपल्या या यादीतलं पुढचं जे एक शहर आहे, ते शहर असं आहे जिथे वर्षभर थंडगार वारे वाहत असतात. म्हणून त्या शहराची ओळखच आहे द विंडी सिटी, वाऱ्यांचं शहर. अशी काही ठिकाणी तिथे या शहराचा उल्लेख वादळी शहर असं सुद्धा केलेला आहे. पण मुख्यतः वाऱ्यांचं शहर द विंडी सिटी. आणि कोणतं हे शहर आहे? तर शिकागो. दोन कारणं आहेत इथे सुद्धा. म्हणजे एक आहे भौगोलिक, मिशिगन तलावाच्या काठावर वसलेलं असल्यामुळे थंड वारे वाहतात वर्षभर. आणि दुसरं एक मजेशीर कारण सांगितलं जातं, ते म्हणजे खूप पूर्वी एका जागतिक प्रदर्शनादरम्यान, म्हणजे एक प्रदर्शन भरणार होतं तिथे, आणि या प्रदर्शनाचं आयोजन करण्यासाठी शिकागो इतर शहरांची स्पर्धा करत होतो. सगळी तिथली नेते मंडळी आहेत ती अत्यंत उत्साही, म्हणजे उत्साहाच्या भरात मोठ्या मोठ्या गोष्टी सुरू होत्या शहराबद्दल. आणि त्यावेळी त्यांच्यासोबत तिथले नागरिकसुद्धा अशाच मोठ्या मोठ्या बाता फुचारक्या मारत असल्यामुळे इतर शहरातल्या, खास करून न्यूयॉर्कमधल्या पत्रकारांनी उपहासात्मक असं म्हटलं होतं की इथे फक्त हवेतच गप्पा मारल्या जातात. सगळ्या फुचारक्या ज्या हवेत विरून जातात, वाऱ्यावर स्वार होऊन त्याच वेगानं पुढे निघून जातात. आणि म्हणूनच त्याचं नाव पडलं वाऱ्यांचं शहर द विंडी सिटी, अमेरिकेतलं शिकागो.

श्रोत्यो, आपल्या कार्यक्रमातला दुसरा प्रश्न होता, पीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड, शांततेची जागतिक राजधानी कोणती, ज्याचं बरोबर उत्तर आहे स्वित्झर्लंड इथलं जिनिव्हा शहर. संपूर्ण जगाच्या हितासाठी काम करणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्था इथे आहेत, म्हणजे त्यांची मुख्यालयं आहेत. शिवाय याआधी जगामध्ये जी काही विनाशकारी युद्ध झालेली होती, त्यानंतर शांतीचा मार्ग दाखवणारे अनेक करार याच भूमीवर झाल्यामुळे, जिनिव्हा इथे झाल्यामुळे शांततेची जागतिक राजधानी अशी या शहराची ओळख निर्माण झाली. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर देणारे श्रोते आहेत दीपाली विचारे, मंगला शेठ, दीपा पालकर, शीतल गिरे, उज्ज्वला माने, संजय गांधी, मोरेश्वर धायमोडकर, संगीता जाधव, सोनाली जोशी, मिलिंद चाफेरकर, रेवती कुलकर्णी, अर्चना जोशी आणि सरोजिनी. काही श्रोत्यांनी बरोबर उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे, पण हरकत नाही. यानंतर आपलं या यादीतलं पुढचं आणि आजच्या कार्यक्रमातलं शेवटचं ठिकाण, त्याच्याकडे आपण वळणार आहोत. पण त्याआधी एक छोटासा विराम घेऊया गाण्यासाठी आणि मग कार्यक्रमात पुढे जाऊया.

श्रोत्यो, ज्या शहरांविषयी आज आपण कार्यक्रमात बोलतोय ती शहरं वेगळ्या नावांनी ओळखलं जाण्यामागे दरवेळी काही मजेशीर कारण आहे किंवा रंजक इतिहास आहे, खासियत आहे असं काही नाही. काही अगदीच वेगळं कारण सुद्धा त्याच्यामागे असू शकतं. जसं हे जे पुढचं शहर आहे ज्याबद्दल आता आपण बोलणार आहोत, त्याचं एक वेगळं नाव पडण्यामागे जे कारण आहे ते आहे चक्क प्रदूषणाची समस्या. आता वाढतं प्रदूषण किंवा त्याच्यामुळे ज्या काही समस्या निर्माण होत असतात त्याबद्दल सतत बोललं जात असतं, चर्चा होत असतात, पण 19व्या शतकात इंग्लंडमध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तेव्हा तिथल्या कारखान्यांमधून कोळशाचा किंवा तिथल्या घरांमधून सुद्धा कोळशाचा वापर इतका प्रचंड प्रमाणात वाढलेला होता की त्या धुरामुळे आणि धुक्यामुळे हे तिथलं जे एक जगप्रसिद्ध लंडन शहर आहे ते एका काळ्या चादरीत हरवून गेल्यासारखं व्हायचं. आणि याच प्रदूषणामुळे त्यावेळच्या परिस्थितीमुळे लंडन शहराला नाव पडलं द बिग स्मोक, म्हणजेच धुराचं शहर. म्हणजे खरं तर लंडन म्हटल्यानंतर अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात की छान हवामान असेल, तिथले बिग बेन घड्याळ किंवा बंकिंगहॅम पॅलेस, पण या व्यतिरिक्त त्याला जे एक नाव मिळालं त्यामागे कारणीभूत ठरली 19व्या शतकातली औद्योगिक क्रांती आणि त्यामुळे निर्माण झालेली प्रदूषणाची समस्या.

12:56 होऊन गेलेली आहेत. जगभरातली काही सुप्रसिद्ध शहरं आणि त्यांना एक पडलेलं किंवा दिलं गेलेलं वैशिष्ट्यपूर्ण वेगळं नाव, काय त्यामागचं कारण होतं, या सगळ्याबद्दल आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला रंजक सफर कार्यक्रमामध्ये. आता मात्र वेळ होती निरोप घ्यायची. जाता जाता एक गाणं तुमच्यासाठी असेल आणि त्या गाण्यासोबतच मी रेणुका मुळे इथेच तुम्हा सर्वांची अनुमती घेते नमस्कार. पण ठीक 2:30 FM रेनबोवरचे आपले कार्यक्रम ऐकायला विसरू नका. FM गोल्ड वाहिनीवरचे आणि FM रेनबो वाहिनीवरचे आपले जे सगळेच वेगवेगळे कार्यक्रम असतात त्यांचा आस्वाद घ्यायला विसरू नका आणि कार्यक्रमात तुमचा सहभागसुद्धा नोंदवायला विसरू नका, कारण तो सहभाग आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. याच नोटवर मी रेणुका मुळे इथेच तुमची अनुमती घेते. नमस्कार.

0: एकोशी नदीला पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नेपाळ सरकारनं रसुवा नुवाकोट आणि धाडिंग या जिल्ह्यांमधल्या नदीलगतच्या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. नेपाळमधल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 108 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली. 50 नागरिकांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. 275 भारतीय नागरिक अद्यापही बेपत्ता असल्याची माहितीही त्यांनी दिली. गेल्या 2 दिवसात 598 भारतीय नागरिकांनी चीनमधून नेपाळमध्ये प्रवेश केला तर 900 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित असून बीजिंगमधला भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात आहे. ही मदत सामग्री नेपाळ सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. नेपाळमधल्या बचाव आणि मदत कार्यासाठी भारतातून 11 टन मदत सामग्री घेऊन 4 विमान काठमांडूत दाखल झालंय. ही मदत सामग्री नेपाळ सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिली. नेपाळ तिबेट सीमेवरच्या पर्वतरांगांमध्ये गेल्या बुधवारी हिमनदीचा मोठा भाग दरीत कोसळून आलेल्या महापुरात नेपाळमधली शहरं आणि गावं उद्ध्वस्त झाली. महत्वाच्या पायाभूत सुविधांचं नुकसान झालं तर जलविद्युत केंद्रही वाहून गेली. नेपाळमधल्या नैसर्गिक आपत्तीमुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षितपणे राज्यात परतले. विदर्भातले आणखी 4 यात्रेकरू काल नागपूर इथं पोहोचले. नेपाळमधल्या पुरात आतापर्यंत 675 जणांचा मृत्यू झाला तर जवळजवळ 2500 लोक बेपत्ता आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर असून ते आज योग फेडरेशन ऑफ उझबेकिस्ताननं आयोजित केलेल्या योग कार्यक्रमात सहभागी झाले. त्यानंतर उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झीयोयेव यांच्या प्रसादामध्ये त्यांचं समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं. दोन्ही नेत्यांमध्ये ताशकंद इथं द्विपक्षीय चर्चा सुरू आहे. चर्चेदरम्यान दोन्ही नेते व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, डिजिटल संपर्क, ऊर्जा, शिक्षण आणि परस्परांच्या जनतेचा संवाद या क्षेत्रांमधल्या सहकार्याचा आढावा घेतील. आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना थायलंडबरोबर होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 वाजता हा सामना सुरू होईल. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करेल तर स्मृती मंधाना उपकर्णधार असेल. पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठीच्या प्रत्येक नळीच्या तोंडावर पेट्रोलमधल्या इथेनॉलचं नेमकं प्रमाण दर्शवणारं माहितीचं लेबल लावण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. इंधनाच्या प्रत्येक पावतीवर विक्री केलेल्या पेट्रोलमधील इथेनॉलचं प्रमाण स्पष्टपणे आणि वाचनीय स्वरूपात नमूद केलेलं असावं. इंधन नळीवरचं हे लेबल अनिवार्य आणि एकसमान असावं, तसंच ते लावण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्यात यावेत. सध्याच्या वाहनांच्या ताफ्यासाठी E20च्या प्रत्यक्ष वापराबाबतच्या सुसंगतेची तपासणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भात सार्वजनिक अहवाल सादर करण्यासाठी एका स्वतंत्र तज्ज्ञ समितीची स्थापना करावी अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या. न्यायमूर्ती M.M. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठासमोर उद्या या याचिकेवर सुनावणी होईल. आम आदमी पार्टीचे नेते गुरप्रीत सिंग उर्फ गोपी यांची पंजाबमध्ये फिरोजपूर इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थमुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 734 2500 अद्याप बेपत्ता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झीयोयेव यांच्या द्विपक्षीय चर्चा सुरू आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: अद्य दूरवाणी माध्यमेन अन्तर्जाल माध्यमेन सामाजिक संचार माध्यमैः श्रव्य दृश्य सामग्रीभिः ई पुस्तकैः ऑनलाइन पाठ्यक्रमैः च संस्कृतं विश्वस्य कोऽपि जनः सरलतया अधिगन्तुं शक्नोति.
2: सत्यं सत्यं.
1: विशेषतः बालानां क्रीडायां रुचिः भवति, अतः बालकानां कृते संस्कृतस्य डिजिटल सामग्री निर्मातव्या, यथा लघुचलचित्राणि, कथाः, गीतानि, संवादाः, प्रश्नोत्तराणि, खेलाधारिताः अभ्यासः च.
2: एवम्.
1: अद्य कृतिक बुद्धिमत्ता अर्थात् आर्टिफिशियल इंटेलिजेंस इत्यस्य सहायेन अपि संस्कृत शिक्षणम् अधिकं सरलम् आकर्षकं च कर्तुं शक्यते.
2: सत्यम्.
1: किन्तु अस्माभिः स्मर्तव्यं यत् प्रविधिः साधनम् अस्ति न तु साध्यम्. संस्कृतस्य आत्मा तु तस्याः साहित्ये संस्कृतौ चिंतनीय मानवीय मूल्येषु च अस्ति।
2: सत्यम्।
1: अतः परंपरायाः संरक्षणं तथा आधुनिक प्रविधेः सदुपयोगः उभयमपि आवश्यकम्।
2: अत्र भवद्भिः अत्र सम्यक् प्रतिष्ठापितम्। उभयोः अत्र अस्माभिः सन्धानं कर्तव्यं, न केवलं साधनानां, न तु केवलं साहित्यस्य। अस्तु महोदय। आचार्य, विदन्त्येव भवन्तः यत् संस्कृतस्य देवभाषात्वं सर्वैः मनीषिभिः महर्षिभिः च स्वीकृतं, प्रख्यापितं च। अस्याः भाषायाः अध्ययनेन नरोऽपि देवत्वं दिव्यत्वं च विन्देत् इति सुधियाम् अनुभवः। परन्तु आधुनिके काले केचन संस्कृताध्यायिनः हीनं मन्यतया ग्रस्ताः परिलक्ष्यन्ते। नैके शास्त्रव्युत्पन्नाः अपि संस्कृतविषयाणां गौरवातिरेकम् अजानानाः संस्कृतविद्वेषी कृतोपलम्भान् तूष्णीं सहन्ते। एतादृशेभ्यः जनेभ्यः संस्कृतविषयाणां माहात्म्यबोधनेन गौरवानुभवः कथं भवेत्? तद्विषये किमस्ति भवताम् आचार्यत्वेन शिक्षकत्वेन च मन्तव्यम्?
1: सत्यं ब्रूते भवान्, कदाचित् केचन संस्कृताध्यायिनः स्वविषयं प्रति हीनभावनां वहन्ति।
2: एवम्।
1: एषा प्रवृत्तिः नितरां परित्याज्य।
2: सत्यम्।
1: संस्कृतं केवलं प्राचीनभाषा नास्ति, अस्यां भाषायां मानवजीवनस्य प्रायः सर्वेषां पक्षाणां विषये गंभीरं चिन्तनं दृश्यते।
2: एवं।
1: संस्कृतस्य व्याकरणं विश्वस्य भाषाविज्ञानस्य दृष्ट्या अद्भुतम् अस्ति।
2: सत्यम्।
1: पाणिनि महोदयेन निर्मितं व्याकरणशास्त्रम् अस्य उत्कृष्टं प्रमाणम्।
2: सत्यम्।
1: अतः संस्कृत अध्येतुः प्रथमं स्वविषये विश्वासः भवेत्। अहं संस्कृतं पठामि इति वाक्यं न कदापि हीनतायाः अपि तु गौरवस्य विषयः भवेत्।
2: सत्यमः भवान्। मान्य महोदय, अत्र भवद्भिः संवादाय समयः कल्पितः। एतदर्थं भवते भवद्भ्यः अकैतव धन्यता वचांसि निवेद्यन्ते।
1: तत्र भवते युवकवये युवराजाय आकाशवाणी दलाय श्रोतृभ्य च सन्तु मे मङ्गलकामनाः।
2: नमो नमः।
1: नमो नमः।
3: आचार्याणाम् अशोक कुमार महाभागानां वचनानि श्रुत्वा जाताः वयं नितराम् आप्लाविताः। अयि संस्कृत प्रेमिणः, आगच्छन्तु संस्कृत दिग्दर्शनी प्रभागे, यत्र विश्वस्मिन् अपि विश्वे संस्कृत संवर्धनाय अनुष्ठितानां कार्यक्रमाणां विषये सविस्तरं संसूचयति अस्मदीया सहयोगिनी साधना शर्मा।
4: सम्प्रति संस्कृत वार्ताः। कामेश्वर सिंह दरभंगा संस्कृत विश्वविद्यालये आचार्य द्वितीय तृतीय सत्रार्थयोः परीक्षा परिणामः घोषितः। द्वितीय सत्रार्थे 91%, तृतीय सत्रार्थे च 94% छात्राः उत्तीर्णाः। देशस्य विभिन्नेषु भागेषु संस्कृत सप्ताह समारोहाः उत्साहेन आयोज्यन्ते। तत्र कामेश्वर सिंह दरभंगा संस्कृत विश्वविद्यालये विविधाः विषयाः यथा शास्त्र चर्चा, छात्राणां प्रतियोगिता, सांस्कृतिक कार्यक्रमः, शोभायात्रा इत्यादयः प्रस्तुताः। काशी हिंदू विश्वविद्यालये अन्येषु शैक्षणिक संस्थासु गुजरातस्य तथा राज्यः च राज्ये संस्कृत सप्ताहस्य विविधाः कार्यक्रमाः आयोजिताः। केन्द्रीय संस्कृत विश्वविद्यालयस्य जम्मू जयपुर परिसरयोः संस्कृत शोभायात्रा प्रतियोगिताः तथा अन्याः गतिविधयः आयोजिताः। नोएडा स्थिते एमिटी विश्वविद्यालये सितम्बर मासस्य तृतीय दिनांके संस्कृत भाषण श्लोक गायन प्रतियोगिते आयोजयिष्यते। पुरस्कार राशयः अपि निर्धारिताः सन्ति।
3: अयि सहृदयाः श्रोतारः, अद्य बालमनोवल्लरी प्रभागे शृणुमः संस्कृत विषयकम् आख्यानमेकम्, तच्च रुचिकर शैल्या प्रस्तौति अस्मदीया सहयोगिनी निधि झा।
5: अयि मे प्रियाः बालाः, कथं सन्ति भवन्तः? अद्य वयं संस्कृतस्य महात्म्यं श्रोष्यामः। आगच्छन्तु। अस्माकं देशस्य नाम भारतवर्षम्। एषः एकः बहुभाषाभाषी देशः अस्ति। अत्र बहवः प्रदेशाः सन्ति। एषु प्रदेशेषु बहव्यः भाषाः व्यवहृताः भवन्ति। प्राचीनकाले अस्य देशस्य भाषा संस्कृतमेव आसीत्। संस्कृतभाषा भारतीयभाषाणां जननी अस्ति। अनया भाषया सर्वाः प्रान्तीयभाषाः अनुप्राणिताः भवन्ति। इयं भाषा अतीव सरला मधुरा च वर्तते। श्रुति स्मृति उपनिषद